0: Center 94 North South 95.6 East West 98.2. You are listening to RM3 Radio.
1: Sakar Beats.
2: Sombar te Shukravar.
1: Sakari 9 to 10 a.m.
3: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.
1: नमस्कार श्रोतनो, श्री सोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर अँड द सकाळ बीट्स कार्यक्रमात. मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. 9 आहेत अँड नेहमीप्रमाणे 10 मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या. ट्युनिंग करा आमच्यासोबत, एक तासाचा हा प्रवास एन्जॉय करा. पुन्हा श्रोतनो कार्यक्रमाची सुरुवात करूया, ऐकूया पहिलं गाणं. सैरात या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा स्वाद घ्या.

तुम्ही या कार्यक्रमाची पुढची भेट म्हणजे स्वप्नील बंदोदकर यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं. गाण्याचे बोल आहे राधा ही बावरी, यस लोकप्रिय अत्यंत सुपहित मराठी गाणं. तेव्हा याचा स्वाद घ्या.

हेलो अगेन श्रोतनो एंड हेलो फ्राइडे. यस श्रोतनो, आज आहे फ्राइडे, लास्ट डे ऑफ दिस वीक. तेव्हा सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे, तेव्हा या क्षणी आनंदाने कार्यक्रम चालू ठेवूया. ऐकूया पुढचं गाणं, ठिकाण फ्रॉम द मूवी मुळशी पाटण, वैशाली माडे, अवधूत गुप्ते यांच्या आवाजात.

स्वतंत्र शुक्रवार ची सकार म्हणजे नवे आशा नवे स्वप्न आणि नव्या उमेदीची सुरुवात. आजचा दिवस आनंदाने आणि सकारात्मकतेने जगा अँड आनंदाने जगा हे श्रोतनु सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. या क्षणी पुढच्या गाण्याद्वारे शुक्रवारचा आनंद घ्या. तुमच्यासाठी वाजतो आहोत टाइमपास या मूवीतून घेतलेलं गाणं केटकी माटेगावकर यांच्या सुमधुर आवाजात.

श्रोतृणो आज फ्राइडे आहे, आज आहे शुक्रवार अँड अनेक लोक आज पार्टी मूडमध्ये आहे. उद्यापासून वीकेंडची सुरुवात होणार आहे, तेव्हा आतापासूनच वीकेंडचे स्वागत करूया पुढच्या धमाल गाण्यांसोबत.

श्रोत्यांनो, वेळ निसून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे तेव्हा ट्यूनिंग करत रहा अँड फॉर नाउ एन्जॉय द नेक्स्ट ट्रॅक. गाण्याचे बोल आहे स्वर्गात आकाश गंगा, हे गाणं याचा आस्वाद घ्या.